संगीत प्रेमी श्रोत्यांना माझा सप्रेम नमस्कार. आज आठवड्याचा प्रथम दिवस, तुम्हा सर्वांना शुभ सोमवार. रसिक हो, आजचा हा दिवस प्रभातवेली भक्तीनेच आरंभ होतो यातील मात्र शंकाच नाही. बाप्पाच्या स्मरणाने कार्यक्रमाचा आरंभ करीत असताना मनात हीच आशा आहे की आपल्या सर्व अडचणी विलयाला जातील. तर प्रस्तावनेत विलंब न लावता त्वरित ऐकूया हे गोर गणेश भक्तिगीत.

नाते हे कोण ते कोणास कळले कधी, तुमचे आमचे नाते अवश्य बंधुत्वाचे आहे, प्रेमाचे आहे. तर चला या पुढील गाण्याचा आनंद घेऊ.

तला यक्षिणी ऐकू या हिरकणी चित्रपटातून घेतलेले हे भावपूर्ण गीत जगण हे न्यार झालं जी, मधुरी व अमित राज या दोघांच्या सुमधुर आवाजात।

जमला हो जमला या चित्रपट गाने अनंतर श्रोते रसिक हो चला ट्रिपल सीट चित्रपटात हे गीत ऐकू या स्वप्निल बांदोडकर व बेला शिंदे यांच्या सुमधुर आवाजात.

सकाळ 20 कार्यक्रम चालू आहे ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन. तेव्हा या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे हे माशब गीत अभिज्ञान दास संजुती दास यांच्या सुमधुर आवाजात.

गालावर खली दोळ्यात धुंदी अग बाई अरे चा चित्रपटातले ही मधुर गीत आहे स्वप्नील बांदोडकर व साथी कलाकारांच्या सुस्वरा

आणि रसिको हो, तेजस्विनी, उमेश, सिद्धार्थ व सह गायकांच्या आवाजातला या गाण्यासहितच सकाळ 20 कार्यक्रमाची सांगता होत आहे. मनापासून आभार, शुभ दिन व नमस्कार.